शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीप ज्योतिर नमस्तुते। दीप ज्योति परब्रह्म दीपम सर्वे मोहनम दीपनम सजति सर्वम संध्या दीपम सर्व सत्यम। ओम श्री दीप नारायण भगवान की, देवेश्वर महादेव की, माधव कृष्ण भगवान की, सत्य सनातन धर्म की। Salutation to the cosmic light, Lord of our hearts, omniscient, omnipresent. Our adoration to all the holy saints, holy incarnations, our Alakapuriji Siddhapitha Parampara. Dear brothers and sisters, good evening. Our president, Mr. Bhaktanand, who spoke very nicely the meanings of the names, and at the end he said it's easier for him to speak in his mother tongue. And so I will also speak now. Easier for my mother tongue. Und so ist das heute. Wir feiern einen wunderschönen Event, nämlich Ankunft von Jesus. In der ganzen Welt wird gefeiert. Und genau Datum wissen wir leider nichts, weil es war damals nur Jahr wird notiert und nicht der Tag, Geburtstag. In vielen Ländern, es gibt noch keine Geburtszertifikat für die älteren Menschen, weil es war nichts üblich. Aber jetzt, vor der Geburt, es wird

0: दीप नारायण भगवान की जय। ओम नमो ओम ओम इज द इटर्नल
1: ओम ये नेकोनेचन
0: ओम कार बिंदु संयुक्तम नित्य धायन्ति योगी नम ईच एंड एवरी योगी ऑल्सो दे मेक प्रणाम टू द ओम ओम कार बिंदु उसके ऊपर में बिंदु है
1: तो यस बिंदु a všichni yogíni se klaní před ओम
0: vymeke ओम
1: kreslíme ओम
0: मात्रा एंड बिंदु
1: मात्रा और बिंदु
0: सो दिस इज आवर गुरुदेव ऑल गुरुदेव ऑल भगवान ऑल गॉड यू सेड आमेन व्हाट इज आमेन आमेन इज कमिंग फ्रॉम ओम
1: A vy to je všude yes. Gurudev, je to Bůh, vy říkáte Amen, ale to je to samé, co Om. To pochází z Om.
0: Allah, it is also Allah, yeah?
1: A my říkáme it's Allah.
0: It's the same také, language.
1: Je to jenom jazyk, ale jenom v jazyce.
0: So, Om Namo Sri Prabhu. Sri means prosperity.
1: Sri znamená blahobyt.
0: Happiness.
1: Štěstí.
0: From the heart, always. Joy.
1: Ze radost vždy ze srdce.
0: Don't make in your heart, in your thoughts, don't be that I'm very poor, I'm not good, I'm many problems, yeah?
1: Nevnášejte si do myšlenek, do srdce nic o tom, že byste byli špatní, že jste zlí, že jste
0: Om namo Prabhu Sri Deepan Bhagavan Mahaprabhuji.
1: Deep is Bhagavan Mahaprabhuji.
0: And Mahaprabhuji is the incarnation of the Vishnu.
1: Mahaprabhuji je inkarnací Vishnu. Shiva. Shiva a Vishnu.